ताली तग धीमी तग ताली तग धीमी तग झालं आमचं ताग झगे ताग ताली गेन ताग नाक ताग झुमी ताग नाक नाक झुमी ताग नाक नाक झुमी ताग नाक नाक झम तारिता झग तारिता झन झाले कोकू दारी दाखवून तारी गेटे ताग झम तारिता झग तारिता झन झाले कोकू दारी दाखवून तारी गेटे झम तारी झग तारी झग नाक ताग झिंद ताग झिंद ताग झिंद ताग झम तारी झग तारी झाले झाले कोकू